सुप्रभात, नमस्कार. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळेकेंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शुक्रवार 19 जून 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया अर्चना भक्ती संगीताचा कार्यक्रम.

स्वामी सखा यांच्या आवाजातील एन व्ही कोठेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्याम सागर यांचं. यानंतर गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे प्रवीण दवणे यांचं. संगीत आहे नंदू होणप यांचं.

अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात भूषण पंडित यांची देशभक्तीपर रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकरांचं.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. कृषी संपदा या कार्यक्रमात ऐकूया विद्राव्य खतांचा सुयोग्य वापर याविषयी प्राध्यापक भरत चौधरी यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी आपणास विद्राव्य खतांच्या सुयोग्य वापर माहिती देणार आहे. विद्राव्य खते म्हणजे काय? सुरुवातीला विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार देवायची असतात. सध्या बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली अनेक विद्राव्य खते पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विविध ग्रेड्समध्ये उपलब्ध आहेत.

0: द्रव्य खते घन तसे द्रव स्वरूपात उपलब्ध आहेत. घन विद्राव्य खते 1 किलो व 25 किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार किमतीमध्ये बदल होत असतो. ही खते पाण्यात 100% विरघळतात. आम्लधर्मीय हे त्यांचं स्वरूप असते. विद्राव्य खते ठिबक संचातून तसेच फवारणीसाठी योग्य असतात. काही विद्राव्य खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये म्हणजे मॅग्नेशियम व सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह जस्त तांबे असतात. विद्राव्य खते प्रामुख्याने पिकांवर फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. सध्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरावर होणारा खर्च वाढत आहे. साहजिकच विद्राव्य खतांचा वापर वाढलेला आहे. त्यासाठी काही विद्राव्य खतांच्या काही वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत, त्या मी आपणास सांगतो त्या कधी आणि कशा स्वरूपात वापरायच्या. आता विद्राव्य खते बाजारात विविध ग्रेड्समध्ये उपलब्ध आहेत. गरजेनुसार खतांच्या ग्रेडची निवड करून प्रत्येक वेळी खते देण्याच्या झाडांची संख्या किंवा क्षेत्र व प्रत्येक झाडास द्यावायची खताची मात्रा यानुसार हवे तेवढे खत एका वेळी संचातून देता येत. म्हणजे युरिया, अमोनियम नायट्रेट, मोनोपोटॅशियम फॉस्फेट, युरिया फॉस्फेट, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट इत्यादी अनेक खतांचा समावेश करता येतो. झाडांना प्रत्येक अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते. याशिवाय पिकांच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किंवा एकत्रित दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार देता येऊ शकते. विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्स पिकाच्या योग्य अवस्थेतच वापराव्यात. पहिली ग्रेड जी आहे 3:19 म्हणजे 19:19:19 यात असतं नत्र, स्फुरद आणि पालाश. आता यामध्ये ही अन्नद्रव्ये समप्रमाणात असतात. नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजे 3:19. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र ह्या अमाइड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो. पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व रसायनांबरोबर वापरण्यास योग्य अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त. आता दुसरी जी ग्रेड आहे ती 12:61:0. आता 12:61:0 म्हणजे NPK, त्याच्यात पोटॅश नसतो, फक्त नत्र आणि स्फुरद या दोनच गोष्टी असतात, या दोनच मूलद्रव्य असतात. यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियम युक्त खते वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुलांच्या पूर्ण वाढीसाठी व तुरे येताना उपयुक्त. स्फुरदाचे प्रमाण 52 असते आणि पालाशचे प्रमाण 34 असते. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य पक्वता व रंगासाठी हे खत वापरले जाते. या खतास मोनोपोटॅशियम फॉस्फेट असे सुद्धा म्हणतात. पाण्यात 100% विद्राव्य खतामध्ये 52% स्फुरद व 34% पालाश आहे. फुले लागण्याच्या व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी व आकर्षक रंगासाठी उपयुक्त. कॅल्शियम युक्त खताबरोबर मिश्रण करता येते. म्हणजे कॅल्शियम युक्त खत एखादं जर असेल त्याबरोबर ही ग्रेड सुद्धा वापरू शकतो. तिसरं जे आहे 13:045. 13:045 या खतास पोटॅशियम नायट्रेट सुद्धा म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी व विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतर व पीक किंवा फळ पक्वते अवस्थेत या खताची आवश्यकता असते. फळधारणा व त्याची वाढ होत असताना फवारावे. यामुळे फळांचा आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. हे खत जड धातू व क्लोराईड्स विरहित आहे. बहुतांश कीटकनाशकाबरोबर मिसळताही येते. अशी एक ग्रेड आहे, म्हणजे 11:15 असं आहे. त्याच्यात कॅल्शियम आहे 11% आणि नायट्रोजन आहे 15.5. तर मुळांची आणि झाडांची हिरवी वाढ होण्यास मदत करते व पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती सुद्धा वाढवते. फॉस्फेट आणि सल्फेट खत जर वापरायचं असेल तर ही ग्रेड वापरू नये, किंवा ही ग्रेड जर वापरायची असेल तर त्याच्याबरोबर फॉस्फेट आणि सल्फेट प्रकारचे खत हे वापरू नये. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या विद्राव्य ग्रेडचा खतांचा वापर करावा आणि आपल्या शेतीतील उत्पादन वाढवावे. धन्यवाद.
1: भलरी दादा भलरी भलरी भलरी भलगडी दादा भलरी.
2: कृषी संपदा या कार्यक्रमात आपण ऐकत होता विद्राव्य खतांचा सुयोग्य वापर याविषयी प्राध्यापक भरत चौधरी यांनी दिलेली माहिती. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे.
3: आया खुशियों का पैगाम पीएम किसान.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
3: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
2: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो. गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे. पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
0: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सकाळचे

धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 मेगाहर्ट्सवर. एक कविता होत श्रोत्या, चला ऐकूया आपल्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित होईल. 7:40 पुन्हा गाडगिळी अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम ऐकून सकाळी 8 आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभाग सहक्षेपित होईल. 8:15 भावसरगम सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम ऐकून 9:00 विविध भारती मुंबईवरून विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 इंद्रधनुष्यमध्ये साहित्य सौरभ यामध्ये ॲडव्होकेट अंजली महाजनी यांची पुनम बिरसे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित होईल. 12:30 राष्ट्रीय मराठी बातम्या 1:40 आणि जिल्हा वार्तापत्र मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित होतील. 5:10 दिल्ली केंद्रावर सहक्षेपित होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या कामकाज आणि रोजगार मंत्रालयाद्वारे विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत रोजगार मेळावा 2026 नवी दिल्ली येथील विज्ञान भवन आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सहक्षेपित केलं जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या सहक्षेपित होतील. वृत्तविशेष माहितीपर कार्यक्रम 6:15 सहक्षेपण मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचं. ग्रामीण समाज 7:30 प्रसारित करण्यात येईल. सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी. कृषी सल्ला यात सहभाग आहे वैशाली गिरासी यांचा. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या सहक्षेपित होतील. 8:45 समाचार संध्या दिल्लीचा सहक्षेपित केला जाईल. 11:00 आकाशवाणी दिल्ली हिंदीतून बातम्या 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित होतील. 11:10 दिल्ली केंद्र सहक्षेपित होईल. केंद्र सरकारच्या 12व्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका यावेळचा विषय आहे पर्यावरण. उद्यमची या सभेचे उर्वरित कार्यक्रम दुपारचे कार्यक्रम आणि सायंकाळच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 मेगाहर्ट्सवर.

धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 MHz. महत्त्वाच्या कार्यक्रमाविषयीचं ऐका. आज सकाळी साहित्य सौरभ या कार्यक्रमात ॲडव्होकेट महाजनी यांचं काव्यवाचन आणि मुलाखत कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. सायंकाळी 5:10 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत रोजगार मेळा 2026 नवी दिल्ली विज्ञान भवन येथे आयोजित केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जाईल. धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 MHz. थोड्याच वेळ सहक्षेपित करीत आहोत. 7:10 पुण्याच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. सुरुवातीला ऐकूया पुण्याच्या प्रादेशिक बातम्या.

0: महत्त्वाचं रक्ताचं चक्र जाणून घेऊया. डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार। गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आता सविस्तर बातम्या। भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते। एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले। भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे। देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं। फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या। दरम्यान फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं। यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे। पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं। एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे। या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे। इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली। परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली। ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत। गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री G. किशन रेड्डी यांच्याकडे केली।

राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातले सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, GST सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावले.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 19 जून 1945. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कदम यांचं निधन झालं 19 जून 2000 या दिवशी. 19 जून 1998 प्रवास वर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग हे जग सोडून गेले. तारीख होती 19 जून 1993. आपण ऐकत होतो दिनविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. अशामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकाच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बी पाणी सरीवन पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर ज्यादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळं पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील त्यापर मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळे विस्कळीत झालेले आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया DAP सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिलं मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक, एकदल पिकं असतील, तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि PSV माध्यमातून, जसं की स्फुरद विरघळणारे जीव जंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया

0: होती आणि यामध्ये आपण 20 ते 25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नत्र स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2,50,000 कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केलं जातं. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1,00,000 कोटी रुपयाचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यांना असू दे किंवा 2 महिन्यांना असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काय शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काय शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचं टंचाई एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे खतावर असू दे कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहे SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाई प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काय अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काय मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मान सन्मान मिळत नव्हता तो आता प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना एक एकरच्या ऐवजी 15-20 एकरची खरेदी करतो, त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे, कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते

0: तरी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क देतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचं व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्त्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत.

0: उपलब्ध आहोत. सकाळची 7:40 झालीत. पुन्हा गाडगिळे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
4: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 48 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
2: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
4: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
2: बर,
4: तर पुरुषांकरता आपण कडी बनवतो.
2: बर,
4: सरदारजी कडं असतं.
2: हो,
4: आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एक तर नुसतंच उताराचं वरच्या बाजूने गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅमपासून 200 ग्रॅमपर्यंत बनवली जाते, कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7 ते 8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
2: अच्छा, मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, पारोळा रोड, धुळे.

साधना सरगम यांच्या आवाजातील नीला सत्यनारायण यांची गीतरचना आपण ऐकलीत. यानंतर गात आहेत बेला शेंडे, भावगीत आहे रमन रणदिवे यांचं.

भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतो. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8 वाजेला सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभात. सहक्षेपण काही क्षणातच.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. रवींद्र साठे यांच्या आवाजातील विजया जहागीरदार यांचं गीत ऐकूया.

भावसरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. थोड्याच वेळ सहक्षेपित करीत आहोत 8:30 पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. सहक्षेपण काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त

राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून

अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं या संदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. 8:40 झालीत. ऐकवित आहोत भावसरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

श्रीधर फडके यांच्या आवाजात शिरीष देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर गात आहेत लता मंगेशकर, भावगीत आहे बी आर तांबे यांचं, संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. 9 वाजत आहेत. थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत विविध भारती प्रसारण सेवेचा कार्यक्रम विविध भारती मुंबईवरून.

श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रोतेहो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात लेखिका, साहित्यिक आणि कवयित्री अंजली महाजनी यांची पूनम सावंत बेडसे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम. चला तर ऐकूया साहित्य सौरभ. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण तमाम रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत.

0: श्रोते हो, दर शुक्रवारी प्रसारित होणारा साहित्य सौरभ हा कार्यक्रम सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे, कारण या कार्यक्रमामध्ये आपण दर शुक्रवारी वेगवेगळ्या मुलाखती ऐकत असतो आणि या मुलाखतींमध्ये सगळेच साहित्यिक, कथा, कादंबरीकार यांची मुलाखत आपण प्रसारित करीत आहोत. तर आज असंच एक व्यक्तिमत्व धुळे आकाशवाणीमध्ये आलेलं आहे आणि ते व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना अनेक महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनेक अशी पुस्तकं त्यांची आज प्रसिद्ध आहेत आणि त्याच माध्यमातून एक सुंदर असं व्यक्तिमत्व, म्हणजे त्या सुंदर अशा कविता लिहितात, सुंदर अशी कथा लिहितात आणि त्याच माध्यमातून त्यांची आज आपण धुळे आकाशवाणीमध्ये मुलाखत घेत आहोत. मॅडम, सगळ्यात प्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत करते.
1: नमस्कार.
0: बरं, तुमचा अल्पसा परिचय करून द्या ना.
1: मी ॲडव्होकेट अंजली महाजनी, FDA अप्रूव्ड मायक्रोबायोलॉजिस्ट. BK मेडिसिन्स या फार्मास्युटिकल कंपनीत क्वालिटी कंट्रोल इन्चार्ज म्हणून मी 5 वर्ष काम केलं. नंतर माझी स्वतःची क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबमध्ये 15 वर्ष कार्यरत होते. नंतर LLBसुद्धा पूर्ण केलं आहे आणि नंतर 3 कवितासंग्रह आणि 3 लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यातील निशिगंध आणि स्मरणात राहू दे या 2 पुस्तकांना सरकारमान्य अखिल मराठी साहित्य परिषदेतर्फे 2 वेळेस साहित्यभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपला महाराष्ट्र आपल्या धुळ्यातल्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा अनेक लेख माझे प्रसिद्ध झालेले आहेत.
0: अरे वा, खूपच छान. तुमचा जो परिचय आहे तो ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला असेल, कारण सगळ्या प्रकारामधलं जे लिखाण आहे, तुम्ही आत्ताच म्हणालात की लेखसुद्धा तुम्ही लिहिलेले आहेत, म्हणजे जे पुस्तक तुमचं प्रकाशित झालेलं आहे, तर त्या पुस्तकांवर आधारितच आज आपण बोलणार आहोत. आणि हा साहित्यिक जो तुमचा काही प्रवास आहे, हा प्रवास जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. तर सर्वप्रथम तुमचा साहित्य प्रवास कुठून चालू झाला?
1: साहित्य प्रवास म्हणजे अतिशय पूर्वीपासून, म्हणजे इयत्ता 10वीमध्ये माझ्या शाळेमधील मॅडम अडावतकर मॅडम यांनी एक आम्हाला कविता पाठवली होती सेंड ऑफची, अशी की पाखरा खुशाला आता जा. तर ती कविता ऐकून माझ्या मनावर कवितेबद्दल अतिशय आकर्षण निर्माण झालं. तरी पण अभ्यासामुळे आणि याच्यामुळे मला तेव्हा वेळ मिळाला नाही. मग हॉस्टेलला गेल्यानंतर मी एक कविता लिहिलेली होती होमसिक नावाची. ती कविता आता सध्या नाही आहे माझ्याकडे, पण तेव्हापासून मला कवितेबद्दल अतिशय आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झालेला होता. पण नंतर मग कार्यबाहुल्यामध्ये काही विशेष लेखन जमलं नाही, मुलांची शिक्षणं झाली, लग्न कार्य झाली आणि मग मला माझ्या साहित्याकडे लिहायला, लेखन करायला वेळ मिळाला आणि मग तिथंपासून मी सुरुवात केलेली, साधारणतः 1914 सालापासून मग सुरुवात केली.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीचा जो काही तुमचा काळ होता, त्या काळामध्ये संसारामध्ये तुमचा बराचसा वेळ गेला आणि सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही लिखाणाकडे तुमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरं, मग तुमच्या आयुष्यातील सगळ्यात पहिली कविता तुम्ही कुठली लिहिली होती?
1: मी कवितेवरच कविता लिहिली होती की कविता काय असते. कविता म्हणजे शब्दांच्या मानसलहरी. कविता म्हणजे शब्दांच्या मानसलहरी, हृदयाच्या कप्प्यातील एक याद सुनहरी. कविता एक सुंदर सोज्वळ पहाट. कविता एक सुंदर सोज्वळ पहाट, मनातल्या भावनांना दिलेली मोकळी वाट. कविता ही साहित्यातील उत्तम अभिव्यक्ती. कविता ही साहित्यातील उत्तम अभिव्यक्ती, निसर्गातील मनमुराद स्वच्छंद भटकंती. कविता असते हृदयांतरी जोडणारी प्रीत. कविता असते हृदयांतरी जोडणारी प्रीत, आपल्याच विश्वात जगणारी रमणीय रीत. कविता भावनिक आधारवडही असते. कविता भावनिक आधारवडही असते, जीवनाचे सार चार ओळीत सांगते. कविता असते एक नादमधुर झंकार. कविता असते एक नादमधून झंकार, भावनेला मिळालेला शब्दांकार. भावनेला मिळालेला शब्दांकार.
0: क्या बात आहे, म्हणजे कवितेवरच कविता लिहिणं आणि हीच कविता तुम्हाला सुरुवातीला सुचणं, म्हणजे खूपच छान. खरंच हा साहित्यिक जो काही प्रवास आहे ना, या प्रवासाबद्दल जाणून घेत असताना आम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला प्रेरणा कुणाकडून मिळाली?
1: प्रेरणा म्हणजे माझे वडील पण लॉयर होते. पण त्यांनी पण रिटायरमेंटनंतर त्यांनी लेखन सुरू केलं होतं.
0: बरं.
1: त्यांची एक छोटंसं पुस्तक प्रसिद्धही झालं होतं, आठवणीतील कविता म्हणून.

0: माझी आई सुद्धा घरातल्या घरात ओव्या रचायची.
1: अरे वाह,
0: हां, माझे बहीण भाऊ सुद्धा लेखनात, त्यांनी साहित्य लेखन थोडंफार केलेलं आहे. डॉक्टर भावाला तर त्याला दमा मिराजदारांकडनं पुरस्कारही मिळाला आहे.
1: अरे
0: हे
1: वाह.
0: सगळे घरात आणि सासरी पण वातावरण साहित्यिक असल्यामुळे मला आपोआपच ती प्रेरणा मिळाली.
1: म्हणजे हा वारसा तुमच्याकडे उपजतच आहे, म्हणजे
0: हां,
1: पूर्वीपासूनच चालत आलेला आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
0: नक्कीच.
1: खूपच छान असं, म्हणजे घरात सगळेजण लिखाण करणारे, हां सगळेजण एक छानपैकी कविता करत आहेत आणि त्याच्यात तुमची कविता, म्हणजे कधी तुमच्यामध्ये अशी वरचढ पण झाली असेल ना, हे चल तुझी कविता भारी की माझी कविता, चल कोण लिहितं म्हणून.
0: हो, असं असायचं खरं.
1: हां,
0: पण तरीही आम्ही खिलाडू वृत्तीने एकमेकांच्या कवितांना दाद द्यायचो,
1: प्रोत्साहन
0: ॲप्रिशिएट
1: देत
0: करायचो,
1: गेला ती. यस
0: प्रोत्साहन
1: यस,
0: करायचो.
1: खूपच छान. म्हणजे हे सगळं ऐकत असताना खरंच एक आनंद वाटतो आणि तुमचं जे काही आहे माहेरचं, म्हणजे सगळं लगेच असं डोळ्यासमोर उभं राहत आहे. बरं, तुमचं बालपण कुठे गेलेलं?
0: माझं बालपण भुसावळ.
1: भुसावळला. आणि लग्नानंतर?
0: लग्नानंतर धुळे.
1: धुळ्यात आला तर. बरं, मग तुम्ही किती वर्षे वकिलीची सर्व्हिस
0: नाही,
1: केली?
0: मी वकिलीची प्रॅक्टिस केली नाही. मी माझा पिंड मायक्रोबायोलॉजिस्टचा होता. विज्ञानाकडे झुकणारा पिंड असल्यामुळे मी क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब चालवलेली आहे पंधरा
1: अच्छा.
0: वीस वर्ष. आणि मग नंतर मुलांच्या शिक्षणाकडे हे केलं, लक्ष केंद्रित केलं, त्याच्यामुळे मुलंसुद्धा व्यवस्थित आहेत आता.
1: बरं, किती मुलं मुली तुम्हाला?
0: मला एक मुलगा आहे डॉक्टर अमोल अविनाश महाजनी म्हणून, आणि मुलगी डॉक्टर अमृता कुलकर्णी, आता तिचं लग्न झालेलं आहे.
1: अच्छा, दोघं पण धुळ्यातच बाहेरगावी?
0: नाही, दोघंही पुण्याला आहेत.
1: हां
0: मुलगा
1: हां
0: मेंदू विकार शास्त्रतज्ञ आहे,
1: अच्छा.
0: सूनही स्त्रीरोगतज्ञ आहे,
1: अरे
0: आणि
1: वा.
0: मुलगी दंत विकारतज्ञ, आणि जावई नेत्र विकारतज्ञ आहे.
1: अरे वा, सगळं डॉक्टरांचंच घर आहे, खूप छान वाटतं आहे, मस्त. तर तुमची पुढची कुठली कविता ऐकवणार आता?
0: पुढची मी एक निसर्ग कविता ऐकवते. आता धुळ्यामध्ये पाऊस येऊ घातलेलाच आहे,
1: हो.
0: त्या पावसाबद्दल अपेक्षा व्यक्त करणारी ही कविता आहे. बी अशी की सावळे सलोने जलद पाहिले, सावळे सलोने जलद पाहिले, क्षितिजावरती ओथंबलेले, कधी ऊन तर कधी रिमझिम, कधी ऊन तर कधी रिमझिम, भिज पाऊस पेरवी तना मनास, भिज पाऊस भिजवी तना मनास, लाल ऊस कोवळी तांबूस पालवी, हिरवा शालू नेसे लावणी, आकाशही आज झाकोळले, आनंदे बघूया सृजनाचे सोहळे, रूपसुंदर सृष्टी निळसर आकाश, रूपसुंदर सृष्टी निळसर आकाश, घालते अवनीस इंद्रधनुचा साज, सळसळणाऱ्या सरितांचे पैंजण मंजुळ, सळसळणाऱ्या सरितांचे पैंजण मंजुळ, नादती मधुर मग सृष्टी ही ओढाळ, ललाटावर सृष्टीच्या सूर्यबिंबाचे कुंकुम, ललाटावर सृष्टीच्या सूर्यबिंबांचे कुंकुम, सुगीचे पीक तिच्या पावन ओटीत, अशी नवोढावनी भासे निसर्ग देवता, खुलवा तिचे रूप वैभव वृक्षवल्लींना पेरवा, खुलवा तिचे रूप वैभव वृक्षवल्लींना पेरवा.
1: अरे वा, खूपच छान. बरं मॅडम, तुमची म्हणजे बरीचशी पुस्तकं आहेत, पण आता माझ्यासमोर जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आहे शब्दांजली, आनंदसरी, निशिगंध आणि चांदवा. हां, तर या पुस्तकांकडे वळत असताना शब्दांजली या पुस्तकामागील नेमकी संकल्पना काय आहे तुमची?
0: ॲक्च्युली काय झालं, म्हणजे सुरुवातीला मी कविता लिहित असताना इथे इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये शब्दांगण म्हणून एक कार्यक्रम घेण्याचं ठरलं.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये शब्दांगण कार्यक्रम घेताना की जे वैद्यकीय प्रोफेशनमध्ये असतील, व्यवसायात असतील, त्यांच्या साहित्याला उत्तेजना देण्यासाठी हा तो कार्यक्रम होता. आणि मग नॅचरली माझे पतीही डॉक्टर असल्यामुळे मला तिथे माझ्या कविता सादर करायला संधी मिळाली. एक दोन कविता मी तोपर्यंत माझं पुस्तक प्रकाशित झालेलं नव्हतं. मग मी त्या कविता तिथे सादर केल्या आणि मग मला उत्साह मिळाला की अरे उत्तेजना मिळाली की अरे आपण लिहू शकतो. आणि मग मी ते शब्दांगण नावावरनं शब्दांजली असं नाव घेऊन मी ते पुस्तक लिहिलं. माझ्या मैत्रिणीनेही मला त्याच्यासाठी खूप मदत केलेली आहे.
1: बरं. खूपच छान. बरं मग आनंदसरी हे शीर्षक खूपच आकर्षक आहे. मग हे शीर्षक देण्यामागची नेमकी

0: कल्पना कोणती होती तुमची?
1: आनंद सरी साधारण म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये हे केलं, मला सुचलं ते शीर्षक आणि मी त्याच्यात लेख लिहिलेले आहेत.
0: बरं,
1: ते कविता नाही आहे, लेखसंग्रह आहे तो. आणि ते लेख काही वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत आणि ते लेख मग मी याच्यात संकलित केले आणि मला वाटलं की हे लेख सगळ्यांना आवडतील. आणि त्या तो सीझनही वर्षावाचा होता आणि सगळ्यांना आनंद देणारे आल्हाददायक असे ते लेख आहेत असं मला वाटलं. तर त्याच्यामुळे मग मी ते त्याचं नाव आनंद सरी असं दिलेलं आहे.
0: खूपच मस्त. बरं, निशिगंध या पुस्तकाचं नाव निवडण्यामागे काही विशेष कारण आहे का? मग
1: निशिगंधामध्ये वेगवेगळ्या कविता आहेत पण बऱ्याचशा कविता फुलांवरती आहेत.
0: बरं,
1: हां, फुलांवर म्हणजे अगदी प्रत्येक फुलांवर कविता आहे. सुरुवात म्हणजे शेवंतीपासून करून मी गुलाबावर त्याचा समाप्ती केलेली आहे आणि तुळशीचं पण त्याच्यामध्ये अर्थ किंवा कविता त्याच्यामध्ये हे केलेले आहेत, गुंतलेले आहेत. आणि त्यातील एका निशिगंध हे नाव मला अतिशय आवडतं, त्याच्यामुळे मग मी निशिगंध हे फुलाचं पण नाव त्याच्यामधले आहे, त्याच्यामुळे मग मी निशिगंध नाव हे सुचलं मला.
0: बरं, आपण मगाशी जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की निशिगंध ह्या पुस्तकासाठी प्रवीण दवणे यांची प्रस्तावना तुम्हाला मिळालेली आहे, तर त्याबद्दलचा एखादा क्षण सांगा ना आम्हाला.
1: प्रवीण दवणे हे आम्हाला एका कार्यक्रमात भेटले. तिथे मी गेलेले असताना त्यांना मी विचारलं की मी अशी अशी लेखन करते, मला तुम्ही प्रस्तावना मला द्याल का माझ्या पुस्तकासाठी? ते म्हणे तुझ्या कविता बघितल्याशिवाय मी प्रस्तावना देत नाही. म्हटलं आता माझ्याकडे पुस्तकं नाहीत, तुम्ही ठाण्याला राहतात, मी धुळ्याला असते, तर मी म्हणे तुमच्या कविता मला काही पाठवा. 20-25 कविता मी त्यांना व्हॉट्सअपवर पाठवल्या आणि मग त्यांनी त्याच्यातनं त्यांना त्या आवडल्या आणि मग त्यांनी प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले.
0: खूपच छान. म्हणजे तुमच्या या निशिगंध पुस्तकामध्ये प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना करताना असं म्हटलेलं आहे, आयुष्य एवढे कातर होईल असे कधी वाटले नव्हते, भावविश्व असे कोलमडेल असे कधी गमले नव्हते, मनामनात दरी पडेल मुळी सुद्धा उमजले नव्हते, त्याच्या तिच्यात अंतर पडेल असेही कधी भासले नव्हते. म्हणजेच प्रवीण दवणे तुमच्या या कवितेला या ठिकाणी प्रस्तावना देत असताना म्हणतात की मनावर सांज कातरतेचे घण दाटून यावेत, अशा सुंदर ओळी ही प्रस्तुत कविता संग्रहाची जमेची बाजू आहेत. खूप सुंदर अशी प्रस्तावना त्यांनी तुमच्या या पुस्तकाला दिलेली आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की या कविता जीवनातील अपरिहार्य होरपळ व्यक्त करणाऱ्याही आहेत. खरं तर अशा दाहक अनुभवातच कविता सखीचा आधार होतो आणि होरपळ ही कविता काळजाचा ठाव घेणारी आहे. नक्कीच तुमच्या कविता इतक्या अप्रतिम आहेत की त्याचं जेवढं आपण कौतुक करणार तेवढं कमीच आहे. मग कुठली कविता ऐकवणार आता?
1: आता एक उद्यमेनही सिद्धंती म्हणजे निसर्ग कविता आहे, त्याच्यातून थोडंसं प्रबोधनही आपल्याला आहे. तर तीच कविता अशी आहे की आज सकाळी सकाळी, आज सकाळी सकाळी चिव ताईची भूपाळी, माझ्या उशाशी चिवचुली खिडकीतली चिमणी निळी पिवळी, एवढी सुंदर ती जाग कधी नव्हे ते ग आली, एवढी सुंदर ती जाग कधी नव्हे ते ग आली, चिमणी उठवून मजला चारा आणण्यासाठी गेली, FM वर लागले भीमसेन जोशी आणि मनाची खुलली कळी, विठ्ठलाच्या नामस्मरणाने पंढरीलाही मी जाऊन आली, सकाळी जरा होता गारठा म्हणून कंटाळा मॉर्निंग वॉकचा, चहा घेत घोट घोट वाचू लागले वर्तमानपत्र, एवढ्यात बागेतला बुलबुल पक्षी घरट्यासाठी काड्या आणत असे, नित्य उद्योगी पाहून त्याजला मन माझे ओशाळले, वाटले एवढा क्लिष्ट उद्योग नुसत्या चोचीने करतो, माझ्याकडे तर बुद्धी आणि काया ती का मी घालविते वाया, एका पाखराकडून हे सत्य उमगले सखी की उद्यमेनही सिद्धंती कार्यानी न केवल मनोरथई, सातत्याने सुरुवात उद्योगाची करावी आणि कार्यसिद्धी परमेश्वरास करून दाखवावी, कार्यसिद्धी परमेश्वरास करून दाखवावी.
0: अरे वा, मस्तच. बरं मॅडम, ह्या साहित्यिक प्रवासामध्ये तुमचं चांदवा हे पुस्तकसुद्धा खूप प्रसिद्ध झालेलं आहे, तर चांदवा या पुस्तकातून नेमका वाचकांना तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे?

0: चांदवाग हा चंद्र पाणी हे सगळे पॉझिटिव्ह एनर्जीचे द्योतक आहेत की तुम्ही सकारात्मक राहा म्हणून त्या सकारात्मक राहण्याचा उद्देश मी त्यातनं कळवलेला आहे.
1: अच्छा बरं, मग आता ही जी तुमची चार पुस्तकं माझ्यासमोर आहेत, बाकी तर तुमची आहेतच, पण तरीसुद्धा शब्दांजली असेल, निशिगंध असेल, चांदवा असेल आणि त्यासोबतच आनंदसरी असेल, तर या चारही पुस्तकांमध्ये तुमच्या हृदयाच्या सगळ्यात जवळचं पुस्तक तुम्हाला कोणतं वाटतं?
0: ही चारही पुस्तकं सगळी माझ्या अपत्याप्रमाणे आहेत. आपण अपत्यामध्ये सांगू शकतो का की आपल्याला कुठलं आवडतं किंवा कुठलं नाही आवडत असं? तसंच मला सगळीच पुस्तकं सारखी आहेत.
1: म्हणजे खूप छान असं उत्तर तुमच्याकडून ऐकायला मिळालं. जेव्हा आपण पुस्तकाचं प्रकाशन करतो, कविता ही अंतर्मनातून येत असते आणि त्या कवितेचा जेव्हा आपला उगम होत असतो ना, तर खरंच म्हणजे कौतुक आपण करणार तेवढं कमीच असतं, कारण मनामध्ये वेगळं काहीतरी असतं, कधीतरी कागदावर वेगळं मांडलं जातं आपल्याकडून. आणि या पुस्तकांना जेव्हा तुम्ही तुमच्या अपत्यांची उपमा दिली, तर खरंच हृदय असं भरून आलं आज हे शब्द ऐकल्यानंतर. बरं, तुम्हाला कविता सुचण्यामागची नेमकी प्रक्रिया कशी असते? बरं,
0: कविता मी असं मला एखादा विषय आठवतो आणि याच्यावर आपण काहीतरी लिहावं असं मनापासून वाटतं आणि मग ते मनापासून वाटलं की मी त्या दृष्टीने विचार करायला लागते आणि पेन आणि कागद घेऊन बसते आणि मला आता व्यवस्थित कविता सुचत जाते.
1: बरं, मग एखादी कविता पूर्ण करायची असेल तर तुम्हाला साधारणतः किती वेळ लागतो?
0: मला साधारणतः 5-7 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही.
1: बरं, आणि आजच्या काळामध्ये साहित्याची भूमिका आपण कशी पाहतात, काय सांगणार यावर?
0: साहित्य हे म्हणजे मन एकाग्र करून साहित्य वाचलं तर ते आपल्या मनामध्ये रुचतं आणि फुलतं आणि मूर्तसुद्धा.
1: बरं,
0: हां, आणि त्याप्रमाणे आपणही ते व्यवस्थित वाचलं तर आपणही लेखनाला उद्युक्त होतं, आपल्याकडनं काहीतरी सकारात्मक कार्य घडून येतं.
1: बरं, तुम्ही आज तुमचं वय किती आहे मॅडम?
0: 66
1: वर्ष. 66 वय तुमचं आहे आणि या वयामध्ये तुम्ही आज इतक्या सुंदर अशा कविता लिहित आहेत, मग तुम्ही वेळ कसा मॅनेज करतात? बरं,
0: वेळ म्हणजे माझी घरातली रुटीन कामं आटोपल्यानंतर मी साधारणतः जे दुपारच्या वेळेस मी लेखन पेपर आणि पेन घेऊन बसते आणि विषय ठरवते एखादा, त्याच्यावर मी काही लिहिते, कविता असो किंवा काही लेख असो किंवा काही नाट्य असो, असं मी काहीतरी लेखन माझ्या हातून घडवत असतं.
1: अरे वा, खूपच छान.
0: 12 ते 4 या वेळात मी आपुलकीने आया अगदी नियमाने बसत असते लेखन.
1: म्हणजे हा तुमचा नित्य नियम आहे 12 ते 4, पण आपल्या ज्या काही सखी आहेत त्यात 12 ते 4 म्हणजे फक्त आराम करण्याचा त्यांचा वेळ असतो आणि तुम्ही आराम करत नाही का? मग
0: नाही, सुरुवातीला मी अर्धा तास मला रिलॅक्सेशन मी घेते, पण नंतर मात्र मी मला ज्याच्यापेक्षा जास्त वेळ रिलॅक्सेशन पण आवडत नाही आणि होतही नाही माझ्याकडनं तेवढा जास्त वेळ रिलॅक्सेशन पण. मग मी कागद आणि पेन घेऊन बसते आणि काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते.
1: बरं, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नवोदित लेखकांना काय संदेश देणार?
0: नवोदित लेखकांना असा संदेश देणार की सर्वांनी आधी वाचावं. प्रत्येकाने आंबेडकरांनी म्हटलंय की वाचत चला, आधी तुम्ही वाचन भरपूर कराल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते तुमच्या मग लिहितही चला. आणि सुरुवातीला ती लिहित आपण काहीतरी तोडकं मोडकं लिहितो, पण ते अतिशय इतकं नंतर हळूहळू सुधारत जातं की आता मी मला सुरुवातीला कविता लिहायला 1-1.5-1.5 तास जायचा किंवा कविता सुचायलाही, पण आता मला 10 मिनिटात कविता मी
1: लिहू
0: शकते. हां, तर तसंच आपली आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशीच सदिच्छा मी त्यांना व्यक्त करेन.
1: बरं, नक्कीच. आपल्या आवडत्या कवी किंवा साहित्यिकांचं नाव सांगा ना.
0: मला कवी म्हणजे कुसुमाग्रज पर्याय नाही, कुसुमाग्रज, बाबा बोरकर, त्यांच्या मला कविता अतिशय आवडतात. तसेच सौमित्र, नंतर कवितांपैकी आणि मंगला गोडबोले यांचं लेखन मला अतिशय आवडतं, म्हणजे मी त्यांची फॅन आहे मंगला गोडबोले या.
1: बरं, कुठल्या प्रकारातलं लेखन असतं नेमकं
0: त्यांचं? विनोदी नाही म्हणता येणार, पण मिस्किल आणि आजकालच्या काळाला अनुसरून स्त्रीवादी लेखन, पण ते मिस्किल पद्धतीने.

0: त्यांनी व्यक्त केलेलं असतं. आणि समाजातल्या उणीवा, म्हणजे जास्तीत जास्त पुरुषप्रधान संस्कृतीतल्या उणीवा त्यांनी त्यातून दर्शवलेल्या असतात.
1: अच्छा.
0: आणि त्या खेळकर पद्धतीने, मिस्किल पद्धतीने दर्शवलेल्या
1: असतात. बरं, मग लेखनाशिवाय तुमचे इतर तुम्ही कुठले छंद जोपासलेले आहेत?
0: लेखनाशिवाय मला गायन आवडतं. माझ्या एका पुस्तकात पण तो गायन छंद मी शेवटपर्यंत करू शकले नाही, तर त्याच्याबद्दलही मी विनोदी पद्धतीने लिहिलेलं आहे की तो छंद माझा कसा पूर्ण होऊ शकला नाही. हां, तर ते मी आता तो छंद म्हणजे माझी गाणी आवडती गाणी, माझी एक सखी पेटीवर बसते आणि मी मला जी आवडतात ती गाणी गात असते. त्याच्यात मला ती माझी गाणी आहेत ती अगदी मी मनापासून गात असते. त्याच्याबद्दल कुठलाही म्हणजे कार्यक्रम किंवा असं काही करत नाही.
1: बरं, आपल्या एखाद्या कवितेमागची एखादी हृदयस्पर्शी आठवण सांगाल का?
0: हृदयस्पर्शी आठवण म्हणजे माझी एक कविता अशी आहे की त्याच्याबद्दल म्हणजे

0: गात असते. त्याच्यात मला ती माझी गाणी आहेत ती अगदी मी मनापासून गात असते. त्याच्याबद्दल कुठलाही म्हणजे कार्यक्रम किंवा असं काही करत नाही.
1: बरं, आपल्या एखाद्या कवितेमागची एखादी हृदयस्पर्शी आठवण सांगाल का?
0: हृदयस्पर्शी आठवण म्हणजे माझी एक कविता अशी आहे की त्याच्याबद्दल म्हणजे ती प्रेम किंवा प्रेमळ कविता, की प्रेम हे तीनही आपल्या कालामध्ये म्हणजे बालपणामध्ये असतं ते हळुवार प्रेम असतं, नंतर तरुणपणामध्ये असतं ते उत्कट प्रेम असतं, नंतर परमेश्वर चिंतनाबद्दल सुद्धा एक आपलं प्रेम असतं, किंवा त्याच्यासाठी ती आठवणीतील बकुळ फुले म्हणजे मला माझं लहानपण आठवतं, नंतर सासरमध्ये आल्यानंतर आपली तरुणपणातल्या काही गोष्टी आठवतात, आणि आता उतार वयाकडे मी झुकत असताना परमेश्वर चिंतनाची सुद्धा मला आवड आहे. तर त्या दृष्टीने मी एखादी कविता सांगू शकेल आता.
1: बरं,
0: कवितेचे नाव आहे आठवणीतील बकुळ फुले. बघुनी बकुळीची ती फुले मनी रम्य बाल्य उमलले, दुर्मिळ बकुळीचे झाड असे उद्यान, नाजूक बकुळ फुले सूर्या समान, मोहून जात असे निर्व्याज मन, आठवले सगळे सगळे बघुनी बकुळीची ती फुले. गंध तयांचा अजूनी आठवे, गजरे वेण्यांवरती साजते, स्मरती सख्यांचे बहुथवे बघुनी बकुळीची ती फुले. तरुणपणातील आठवण अशी की अवचित सापडणाऱ्या बकुळ फुलांसम किंचित प्रीती सुगंध घरात दरवळेल का? कोणे एकेकाळी नित्य सायंकाळी रोजच बकुळ फुले होत होतो हे तरी आता स्मरेल का? सगळ्या या जेव्हा तेव्हाच्या गोष्टी आज फक्त गृहित धरायच्या, तिने पक्की आठवण ठेवून त्याने मात्र विसरायच्या. पण असे सहसा घडत नाही, ती बोल की व्यक्त करते भावना, तो अबोल आठवतो संवेदना, सुरुवातीपासून असेच असते कारण गंधावलेल्या पत्रांमधील सुकलेली तरी सुगंधित बकुळीच त्यांच्या प्रीतीचा साक्षीदार असते. उतारवयात मग परमेश्वर चिंतन, तेव्हाही बकुळ फुलांची येते आठवण, आशा आकांक्षा अपेक्षा होतात लीन, देतात परमेश्वरा प्रतीचे स्मरण, अधिक उणे जे आयुष्यात घडले ते सगळे आता कृतार्थ झाले, परमेश्वर चरणी रुजू झाले म्हणून बकुळ फुले ईश्वरास अर्पियले, म्हणून बकुळ फुले परमेश्वरास अर्पियले.
1: क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे तुमच्या कवितांमध्ये निसर्ग आहे, प्रेम आहे, नाती आहे, संवेदना आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहे. खूपच छान असा तुमचा हा साहित्यिक प्रवास आहे. बरं मॅडम, तुम्ही आज आकाशवाणीत आलात वेळात वेळ काढून, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे, तर जाता जाता आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना किंवा आपल्या साहित्यिकांना काय संदेश देणार?
0: मी साहित्यिकांना किंवा संदेश देण्या इतकी मोठी साहित्यिक नाही आहे, पण तरी मी सांगते की साहित्य हे एक मन रंजन करण्याचं जसं हे आहे साधन आहे, तसंच आपण विचार करण्यासारखं पण साधन आहे. तर आपण मोबाईलमध्ये जितके गुंतत असतो आजकाल, तर तितके किंवा त्यातल्या निम्मे तरी साहित्यामध्ये गुंतायला हवं आहे, कारण हे साहित्य आपल्याला आपल्या विचार प्रगट करायची संधी देतं. मोबाईलमध्ये आपण नुसतं वाचत जातो आणि आपल्याला ते ज्ञान मिळत जातं, पण आपले विचार किंवा आपल्या बुद्धीला जर गंज लागू देऊ नये अशी इच्छा असेल तर साहित्य वाचा, वाचत चला, दुसऱ्यांनाही सांगा.
1: नक्कीच, म्हणजे आपण जेव्हा साहित्याकडे वळतो किंवा लिखाणाकडे वळतो किंवा वाचनाकडे वळतो तर नक्कीच आपल्या विचारांची प्रगल्भता ही वाढत असते, आणि विचार करण्यासाठी आपल्याला आपलं मन आपल्याला ते सतत प्रेरणा देत असतं की तू यावर विचार कर, विचार कर, आणि विचार करण्यासाठी पुन्हा आपल्याला पुस्तक शोधावं लागतं. खूपच छान असा संदेश तुम्ही आजच्या कार्यक्रमातून दिलेला आहे. बरं मॅडम, तुम्ही आज आकाशवाणीत आलात, तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
0: मी सुद्धा आपले आभार व्यक्त करते की मला तुम्ही इथे येण्याची आणि माझे विचार करण्याची, माझ्या कविता ऐकवण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी सुद्धा आपले अतिशय आपले धन्यवाद मानते.
1: धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात लेखिका, साहित्यिक आणि कवयित्री अंजली महाजनी यांची पूनम सावंत बेडसे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. चला तर भेटूया पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

नवरी सगळे गाढव या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. उषा मंगेशकर यांच्या आवाजात, शब्द होते अनंत जाधव यांचे, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. किचक वध या चित्रपटातील गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, संगीत आहे कृष्णराव यांचं.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निःशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात। अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर गात आहेत जमले हो जमले या चित्रपटातील गीत। गीतरचना आहे विवेक आपटे यांची, संगीत आहे अशोक पत्की यांचं।

हात लावी तिथं सोनं या चित्रपटातील गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत आहे राम कदम यांचं.

मायबाप या चित्रपटासाठी गात आहेत अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत आहे अनिल अरुण यांचं.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना आहे दादा कोंडके यांची, संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकवित आहोत. केला इशारा जाता जाता या चित्रपटातील. गात आहेत सुलोचना चव्हाण, कृष्णा कल्ले. संगीत आहे राम कदम यांचं.

तलत अजीज यांच्या आवाजातील गझल आपण ऐकलेत. यानंतर ऐकवीत आहोत पांडुरंग आगवणे यांच्या आवाजातील बुधाजी कोळी यांचं लोकगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. ऐकवित आहोत स्मिता जोशी यांच्या आवाजातील श्याम खांबेकर यांचं लोकगीत. संगीत आहे रूपा जोशी आणि श्याम जोशी यांचं.

स्वर सम्रागिनी या नाटकातील लाट्य गीत ऐकवित आहोत कीर्ती शैलेंद्र यांच्या आवाजात. गीत आहे निकांत अभ्यंकर यांचं, संगीत आहे लीलाधर गोखले यांचं,

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. थोड्याच वेळा सहक्षेपित करीत आहोत वनिता मंडळ, महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते. हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख रहा आणि आनंदी रहा.

0: मैत्रिणींनो, डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 1-7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 1-10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं

0: योग साधना ही मदत करू शकते. जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
1: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
0: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं. म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच एक तास जर शक्य नसेल तर थोडासा अर्धा तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच. जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात. आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरीत तर काही प्रमाणात बर्न करतो पण

0: ते देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी.
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी. तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा बरं?
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही, पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या

0: जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
1: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण अडवान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
0: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
1: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसन आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
0: अगदी अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
1: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे. आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नि प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
0: ठरेल. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
1: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसे नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाचे असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
0: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहे?
1: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडीशोधनसारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व

0: व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडीशोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोज किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोज वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो. आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे, आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्यासोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळ येतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल, 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाजतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य, हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं?
0: निश्चितच. कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडस स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण 1/2 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं, शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये

0: कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही. आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं. आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हॉर्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रीट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?

0: व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ने एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
1: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाब, ताण, पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीथ अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
0: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
1: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी, योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
0: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
1: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं, आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती कालावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण, योग निद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम, शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोजेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
0: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावंसं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
1: सर्वसाधारण

0: पण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात. आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे. म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तो उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील. कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो. षट म्हणजे 6, तर 6 शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्या साठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात ह्यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्याने बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनू जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलात. मैत्रिणींनू, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मग आता याची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा, कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं, मग त्यात हळद तिखट गरम मसाला आणि मीठ घालायचं, किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा, त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी

त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम

असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्षी देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं.

घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटेवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिकच जवळ घेऊन जात. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का अपूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराची ही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली. असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात. याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो. रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे. नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात. खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जात. लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या

युद्धात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे। आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण

उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला.
मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा

6-0 पराभव केला, तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणना पत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणना पत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO कडे जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणी साठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महा IT पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जून पर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महा IT पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन

47 वर्षांपूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य

0: प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, DRDO यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेवलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी

आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत रोजगार मेळा 2026 नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं

0: प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी

0: 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बस डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचं रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहे.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजले. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता

0: वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांची

0: नात्यासंबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन ह्या ज्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या, यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलं आहे. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदा, तर आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज अशा प्रकारे वारंवारताही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळालं नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जातात. हे उपचार OPD बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्ये

काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची

0: तथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतो. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे. जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

0: सर, आमच्या तमाम शेतकरी बांधवांना आणि मला सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल की शेतात एकात्मिक खत व्यवस्थापनाची गरज काय असते.
1: महत्त्वाचं कारण याला सांगता येईल की पूर्वीच्या काळामध्ये जनावरांची संख्या जास्त होती, प्रत्येक शेतकऱ्याकडे गुरंढोरं होती. आज यांत्रिकीकरणाचं युग आलं आहे, बऱ्याच जणांनी जनावरंही कमी केलेले आहेत. हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे शेणखताचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि दुसरं, इतरही काही कारणांमुळे सेंद्रिय स्रोतांचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण इथे एक सांगता येईल. पुढचं एक महत्त्वाचं कारण आहे याच्यामध्ये की रासायनिक खतांचा वापर केला जातो आहे, परंतु तो अतिशय असंतुलित प्रमाणात केला जातो आहे. उदाहरणार्थ नत्रयुक्त खतांचं प्रमाण हे जास्त असेल, पालाशयुक्त किंवा स्फुरदयुक्त खतांचं प्रमाण, म्हणजे त्या ज्या प्रमाणामध्ये पिकाची गरज आहे त्या प्रमाणामध्ये ती दिली जात नाही, यालाच आपण असंतुलित रासायनिक खतांचा वापर म्हणतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पुढचं एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये सांगता येईल की एक जमिनीची धूप ही होते. ह्या जमिनीच्या धुपीला तुमचं वाऱ्यामुळे असेल, ती पाण्यामुळे होणारे, म्हणजे जो वर्षा जो महत्त्वाचा सुपीक भाग आहे हा पावसाचं पाणी जास्त आल्यामुळे, आणि जर पाणी अडवलं गेलं नाही तर हा सुपीक भाग हा जमिनीचा होऊन जातो आणि यातनं ही जमिनीचा ऱ्हास होतोय. आणि त्याचप्रमाणे दुसरं एक महत्त्वाचा भाग की जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण हे वाढत आहे सध्याच्या काळामध्ये, आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्या जमिनी खराब होत आहेत. तर ही सगळं जर आपण याचा विचार केला, आणि याचं जर एक उदाहरण तुम्हाला मी अतिशय चांगलं उदाहरण देईन की पूर्वीच्या काळामध्ये आपण जी रासायनिक खतं द्यायचो तर एकत्रित स्वरूपात नत्रस्फुरद पालाश याचा जर विचार केला, 1 किलो जर रासायनिक खत टाकलं तर साधारणतः 13 ते 14 किलोपर्यंत उत्पादन मिळायचं अन्नधान्याचं. परंतु आजच्या काळामध्ये सध्याचा जर विचार केला तर हे साधारणतः इतकं कमी झालं आहे की ते जवळपास 3 ते 3.5 किलोपर्यंतच हे येऊन ठेपलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आज आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन हे करणं हे अतिशय गरजेचं बनलेलं आहे.
0: नक्कीच सर, जसे सुदृढ शरीरासाठी चांगल्या आहाराची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे पीक वाढीसाठी चांगल्या अन्न घटकाची गरज असते. सर, या संदर्भात आपल्या शासनदरबारी काही उपाययोजना आहेत काय?
1: हो नक्कीच. आता हा जो भाग आहे की एकात्मिक खत व्यवस्थापन, कारण काय होतं की आता मी मगच उदाहरण दिलं की हरित क्रांतीच्या वेळेला त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होता. हरित क्रांतीनंतर रासायनिक खतांचा वापरावरती भर दिला गेला. परंतु याचा अर्थ असा नव्हे की फक्त रासायनिक खतंच वापरली जावीत, त्याच्या जोडीलाही या सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं होतं, परंतु ते केलं गेलं नाही. की आणि त्यामुळं आज ज्या अडचणी आपण ज्या आता मी सांगितलं आहे की त्या का गरजेचं बनलं आहे, तर ह्या गोष्टी आहे. आणि हे करण्यासाठी आज शासन दरबारीसुद्धा, शासनानेसुद्धा महत्त्वाचा पुढाकार घेतलेला आहे. याच्यामध्ये आज बघा, आपण 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून हा साजरा करतोय की जेणेकरून लोकांमध्ये याची जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून जमिनीच्या आरोग्याचं महत्त्व लोकांना पटवावं, यासाठी 5 डिसेंबर हा दिवस आपण जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतोय. तसंच सन 2015 हे वर्ष आपण जागतिक आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून साजरं केलं. आणि एवढंच नव्हे तर 2015 ते 2024 हे जे दशक आहे हे आंतरराष्ट्रीय मृदा दशक म्हणून आपण हे साजरं करणार आहोत आणि साजरं करत आहोत. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा की आपल्या केंद्र सरकारने सुद्धा याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य पत्रिका तयार करून ह्या आरोग्य पत्रिकांचं वाटप शेतकऱ्यांमध्ये करण्याच्या ह्या योजना सुरू आहेत, की जेणेकरून शेतकऱ्याला हे कळतं की जसं आपण आपल्या आरोग्याचा विचार करतो तसं हे जमिनीचं आरोग्यसुद्धा शेतकऱ्याला माहीत व्हावं, आणि त्या अनुषंगाने काय उपाययोजना कराव्यात की ह्या शास्त्रज्ञांकडनं किंवा कृषी विद्यापीठांच्या मार्फत या आपल्या शेतकरी बांधवांना या नक्कीच याच्यामधून दिल्या जात आहे.
0: सर, तुम्ही आता म्हटले की जमिनीचं आरोग्य पत्रिका वाटप केलं सरकारने, तर एकात्मिक खत व्यवस्थापन करीत असताना जमिनीचं आरोग्य आणि याचा काही एकमेकाशी संबंध आहे का?
1: हो नक्कीच. आता कसं होतं की सर्वप्रथम एक शेतकरी बांधवांनी हे सांगणं गरजेचं आहे की जमिनीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय. आता ज्या वेळेला आपण जमिनीचं आरोग्याचा विचार करतो की त्यावेळेला या जमिनीचे वेगवेगळे घटक जे आहेत हेच हे म्हणजेच जे जमिनीचं आरोग्य होतं. आता उदाहरणार्थ पहिला महत्त्वाचा घटक आहे तो भौतिक घटक. याच्यामध्ये महत्त्वाचे 3 घटक येतात. एक भौतिक गुणधर्म आहेत, नंतर रासायनिक गुणधर्म आहेत, आणि जैविक गुणधर्म आहे. भौतिक गुणधर्मांचा विचार केला तर याच्यामध्ये जमिनीची संरचना असेल, त्याच्यामधलं चिकणमातीचं प्रमाण, त्याच्यामधलं वाळूचं प्रमाण, त्याच्यामधलं पोयट्याचं प्रमाण हा एक भाग असेल. नंतर रासायनिक घटकांमध्ये त्यातला जमिनीचा सामूहिक महत्त्वाचा आहे, ज्याला आपण pH म्हणतो. नंतर क्षारांचं प्रमाण हा एक भाग आहे. नंतर सेंद्रिय कार्बनचं प्रमाण, चुनखडीचं प्रमाण, उपलब्ध नत्र स्फुरद पालाशयस्तीन किंवा उपलब्ध सूक्ष्मअन्नद्रव्यांचं प्रमाण, हे सगळे रासायनिक गुणधर्म झाले, रासायनिक घटक झालेत. आणि जैविक घटकांमध्ये त्यातलं सूक्ष्मजीव जीवाणूंचं प्रमाण किती आहे, तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करून हे तुमचं जमिनीचं आरोग्य हे तयार होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग हा हे जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत झालं. परंतु एकात्मिक खत व्यवस्थापन आणि या जमिनीच्या आरोग्याचा संबंध काय, तर एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण पुढे अजून बघणार आहोत की याच्यामध्ये वेगवेगळे घटक येतात. ज्या वेळेला आपण एकात्मिक म्हणतो, एकात्मिक म्हणजे काय की वेगवेगळ्या गोष्टींची सांगड. आता याच्यामध्ये फक्त रासायनिक खतांचाच फक्त आपण वापर करणार नाही, तर याच्या जोडीला आपण सेंद्रिय खतं सुद्धा वापरणार आहोत, याच्या जोडीला आपण जीवाणू खतं सुद्धा वापरणार आहोत. आणि जेणेकरून ज्या वेळेला आपण सेंद्रिय खतं किंवा जीवाणू खतांचा आपण याच्यामध्ये वापर करतो, तर त्यावेळेला जमिनीचे भौतिक आणि जमिनीचे जैविक गुणधर्म सुद्धा याच्यामधून सांभाळले जातात. आणि जमिनी ज्या वेळेला आपण रासायनिक घटकांचा वापर करतो, त्यावेळेला ही रासायनिक गुणधर्म आणि ही बाकीची सगळी याच्यामधून अनुषंगाने एकमेकांमध्ये याची सांग

0: शेतकरी बंधूंनो, ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास याविषयी प्राध्यापक विक्रांत भालेराव यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतकरी बंधूंनो, कृषीतंत्र या कार्यक्रमात आम्ही आमच्या शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या विषयाची माहिती देत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा आपल्या धुळे आकाशवाणी केंद्राच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कृषी महाविद्यालयाचे मृदुविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विक्रांत भालेराव सर यांना. विक्रांत भालेराव सर आज आपल्यासोबत एकात्मिक खत व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.

0: असते. तर अशा पद्धतीने एकात्मिक खत व्यवस्थापन जर आपण केलं तरच तुमचं जमिनीचं आरोग्य हे अबाधित राखलं जाणार आहे आणि त्यामुळे या दोघांचा अतिशय एकमेकांशी चांगल्या पद्धतीचा संबंध आहे. आपण फक्त निव्वळ रासायनिक खतांचा जर वापर केला तर तुमचं जमिनीचं आरोग्य हे कधीच अबाधित राहणार नाही आणि म्हणून या तिघांची वेगवेगळ्या यांची सांगड घालणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठीच एकात्मिक खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग.
1: सर आपण आता सांगितलं की भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटक या तिघांचा त्याचा परिणाम होत असतो. माझा पण आपल्यासाठी एक प्रश्न असेल की एकात्मिक खत व्यवस्थापनाचे महत्त्व काय सांगते आपल्याला.
0: आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग मी आताच आपण जी चर्चा केली की याच्यामध्ये आपण सेंद्रिय घटक ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये टाकतो, आता एकात्मिक खत व्यवस्थापनाचे हे वेगवेगळे भाग जे आहेत याच्यामधला सेंद्रिय घटकाचा आपण विचार करूया. ज्या वेळेला आपण सेंद्रिय घटक आपण टाकतो याच्यामध्ये तुमचं शेणखत असेल किंवा हिरोळीचं खत असेल, वेगवेगळी घटक असतील, तर ह्या याच्यामुळे तुमच्या जमिनीचे सगळ्यात महत्त्वाचा जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारले जातात. आता मी एक तुम्हाला उदाहरण देईन की आपण फक्त एक रासायनिक खताचं उदाहरण एखादं घेतलं की समजा युरिया तुमच्या जमिनीमध्ये टाकला, युरियामधून आपल्याला नत्र मिळतो, परंतु हा नत्र तुमच्या पिकाला कसा उपलब्ध होतो तर हे आपल्याला प्रथम शेतकरी बांधवांना मी एक थोडं समजून सांगतो की हा एक ॲमाईड स्वरूपामधला नत्राचं स्वरूप जे असतं ते ॲमाईड स्वरूपातलं असतं, परंतु पीक जे घेतलं ते नायट्रेट स्वरूपामध्ये घेतं. म्हणजेच याचा अर्थ काय की जे रासायनिक खत टाकलंय या रासायनिक खतातला ॲमाईड स्वरूपातला नत्र हा तुम्हाला नायट्राईट स्वरूप अमोनिकल स्वरूपामध्ये कन्वर्जन त्याचं रूपांतर होतं, अमोनिकल स्वरूपामधून नायट्राईटमध्ये होतो, नायट्राईटमधून ते नायट्रेटमध्ये होतं आणि त्यानंतर ती पिकाकडनं त्याचं शोषण केलं जातं. म्हणजे याचाच अर्थ काय की रासायनिक खत टाकल्यानंतर ते आहे तसं तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही त्यातला घटक. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की हे रूपांतर करण्याचं काम कोण करतो, तर हे रूपांतर करण्यासाठी तुम्हाला जमिनीतली काही विकर ज्याला एन्झाईम्स आपण म्हणतो तर युरेज नावाचं एन्झाईम हे त्याच्यामध्ये काम करतं. नंतर नायट्रोसोमोनस नायट्रोबॅक्टर नावाचे सूक्ष्म जीवाणू त्याच्यामध्ये जीवजंतू हे त्याच्यामध्ये काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आता हे सूक्ष्म जीवजीवाणूंनी जर हे रूपांतर करण्यासाठी मदत केली नाही तर या रासायनिक यातलं स्वरूपातलं तो नंतर तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की या सूक्ष्म जीवजीवाणूंना त्यांना एनर्जी मिळण्यासाठी ही तुम्हाला सेंद्रिय स्रोत हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही सेंद्रिय खतांचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये जास्त असतं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण व्यवस्थित असेल, त्याच वेळेला यांची जी एनर्जी आहे त्यांना जे खाद्य आहे ते त्यांचं मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांचं ते काम करणार आहे रूपांतर करण्याचं आणि त्याच वेळेला रासायनिक खतातला हा भाग तुमच्या पिकाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे थोडक्यात याचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये की तुमचं निव्वळ रासायनिक खतं टाकून उपयोगाचं नाही, रासायनिक खतं टाकल्यानंतर त्याचं जे रूपांतर करण्याचं काम आहे हे शेवटी तुमचे सूक्ष्मजीव जीवाणूच करतात आणि त्यासाठी सेंद्रिय कर्ब हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि सेंद्रिय कर्बासाठी तुम्हाला सेंद्रिय घटक हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेंद्रिय घटक आणि हे तुमचं नंतर रासायनिक घटक, आता याच्यामध्ये ह्या जीवाणूंना काही अन्न घटकांची सुद्धा गरज असते की ती तुमच्या ह्या रासायनिक खतांमधून सुद्धा मिळत असतात. कुजवण्याची जी प्रक्रिया आहे हे कुजवितांना आपण नुसते डिकम्पोस्टिंग कल्चर टाकत नाही तर त्याच्या जोडीलं काही प्रमाणामध्ये युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा टाकतो की जेणेकरून हे जे कुजवणारे जीवाणू आहे त्याला काही जे अन्न घटक लागतात ही ह्या रासायनिक खतातून सुद्धा मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत ह्या सगळ्या घटकांचा वापर जर करून आपण हे केलं तरच ते आपल्याला एक शाश्वतपणा याच्यामधनं मिळतो आणि म्हणूनच आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरं मला एक महत्त्वाचं अजून एक सांगेन की अन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या बाबतीमध्ये, आता पूर्वीच्या काळामध्ये जर आपण एक आपल्या स्वातंत्र्याच्या काळातला जर विचार केला तर त्यावेळेला फक्त आपल्या जमिनींमध्ये नत्राची कमतरता होती, परंतु हळूहळू 1957 आसपास स्फुरद वाढल्यानंतर त्यात पालाशची भर पडली, जस्त आहेत आणि हळूहळू याच्यामध्ये बोरॉन मॉलिब्डेनम मॅग्नेशियमपर्यंत आज आपण कमतरता या अन्नद्रव्यांची घटकांची वाढते आहे. आणि म्हणून केवळ सेंद्रिय घटक किंवा केवळ रासायनिक घटक अशा पद्धतीने न करता या दोघांची सांगड घालून जर आपण केलं तरच आपण जमिनीची शाश्वतता आणि या अन्नद्रव्यांची कमतरता ही आपण ही दूर करू शकतो.
1: सर नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे की पीक वाढीसाठी नत्र, पालाश आणि स्फुरद यांची गरज नक्कीच आमच्या शेतकरी बांधवांना आजसुद्धा त्याचा वापर करतायत आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे की बाबा त्यांची सांगड घालून जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीने सांगड घालून ते आपल्या शेतात त्याचा उपयोग करतील. सर एकात्मिक खत व्यवस्थापनाची तत्वे कोणती सांगता येतील बरं आपल्याला?
0: हा अतिशय आता महत्त्वाचा भाग आहे कारण आपण नेहमी फक्त याचा विचार करतो की फक्त जमिनीची सुपीकता टिकवणं की किंवा अजून कशासाठी आपण करायचं, म्हणजे याचे महत्त्वाचे उद्देश काय, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर एकात्मिक खत व्यवस्थापन आपण जेव्हा करतो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी तत्व आहे किंवा त्याचा उद्देश आहे ते पहिलं म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवणं. आता हे जमिनीची सुपीकता कशी टिकवतो हे आपण याच्याबद्दल चर्चा केलेलीच आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की शाश्वत शेती उत्पादन. जर जमिनीची सुपीकता टिकवलेली असेल तरच तुम्हाला उत्पादन हे शाश्वत मिळणार आहे. आपल्याला फक्त एका वर्षापुरतं आज गंमत काय होती की फक्त समजा एखाद्या वेळेला तुम्ही रासायनिक खताचा वापर केला तुम्हाला पहिल्या वर्षी उत्पादन मिळेल, दुसऱ्या वर्षी मिळेल, नंतर हळूहळू ती कदाचित कमी होऊन जाईल, परंतु शाश्वत शेती उत्पादन म्हणजे ही चिरकाल आपल्याला हे त्या जमिनीची सुपीकता टिकवून ते उत्पादन सुद्धा आपल्याला हवं आहे. म्हणून हे दोन्ही महत्त्वाचे घटक आले. पहिला आता

0: जमिनीची सुपीकता एक आला आणि दुसरं म्हणजे जमिनीचं शाश्वत उत्पादन, त्यापासून मिळणारं शाश्वत उत्पादन. आणि तिसरा महत्त्वाचं तत्व एक आपल्याला महत्त्वाचं सांगता येईल की आपण हे जे करतो हे कुणासाठी करतो आहे, तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी. आणि या शेतकरी बांधवाला जर त्याला मिळणारा नफा जर निव्वळ नफा जर जास्त मिळणार नसेल तर त्या कुठल्याही त्या शेती पद्धतीचा किंवा त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचा जास्तीत जास्त निव्वळ नफा वाढवणं हा एक महत्त्वाचा उद्देश किंवा महत्त्वाचं तत्व आपल्याला या एकात्मिक खत व्यवस्थापनाचं याच्यामध्ये सांगता येईल. तर अशा पद्धतीने ही तीन महत्त्वाची तत्व आहेत, जमिनीची सुपीकता टिकवणं, जमिनीचं शाश्वत शेती उत्पादन आणि शेतकऱ्याचा निव्वळ नफा वाढवणं.
1: सर, आज सध्याच्या आपण वातावरण बघितलं तर पाऊस अवेळी पडतोय, तर अशा पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांनी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं?
0: हा अतिशय महत्वाचा भाग आपण थोडा टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर याच्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन शेतकऱ्याला एक समजा करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक वापरावेत तर ते आपण थोडं टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर याच्यामध्ये महत्वाचे एक 7 ते 8 घटक आपण याच्यामध्ये आपण वापरू शकतो. तर पहिला महत्त्व घटक जो आपण पूर्वीच्या अगोदर चर्चा केला त्याप्रमाणे सेंद्रिय खत आहे. तर या सेंद्रिय खतांच्या या घटकामध्ये नक्की आपण काय काय वापरू शकतो, तर शेतकऱ्याच्या शेतावरती जे उपलब्ध असेल याच्यामध्ये तुम्ही शेणखत असेल, याच्यामध्ये तुम्ही कंपोस्ट खत वापरू शकतात, याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खताचा वापर करू शकतात, निंबोळी पेंड आहे, करन्स पेंड आहे, वेगवेगळ्या पेंडींचे प्रकार आहे. आता याचं ज्या वेळेला आपण विचार करतो की आपण हे नुसतं सांगून याचा उपयोग नाही, परंतु समजा शेणखत घेतलं तर याच्यातनं प्रत्येक या घटकांमधलं अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा हे वेगवेगळं आहे. सेंद्रिय खतांमध्ये जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो तर शेणखतामधनं समजा एक सर्वसाधारणपणे 1 टन शेणखताचा आपण जर वापर केला तर त्यावेळेला शेतकऱ्याला कमीत कमी 5 ते 6 किलो नत्राचा त्यातनं पुरवठा होतो. अर्धा ते 1.5 किलो पर्यंत तुम्हाला स्फुरद मिळतं आणि जवळपास 4 ते 5 किलो पर्यंत तुम्हाला पालाश मिळतं. म्हणजे 1 टन शेणखतापासून ही एवढी घटक मिळतात. हे फक्त अन्न घटकाच्या बाबतीत झालं, परंतु सगळ्यात महत्वाचा भाग त्यातनं मिळणारं सेंद्रिय कर्ब आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा होणारा फायदा आणि तुमच्या सूक्ष्मजीव जीवाणूंची वाढ होण्यासाठी किंवा त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा जो फायदा आहे तो अधिकचा फायदा आहे. तर अशा पद्धतीने आणि वेगवेगळ्या पिकांसाठी आपण शेणखताचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. साधारणतः कपाशीसारखं पीक असेल तर आपण सांगतो की साधारणतः 1 एकरामध्ये 10 ते 12 तुम्ही बैलगाड्या एवढं शेणखत दिलं पाहिजे. समजा तुम्ही फळपिकं घेतली, केळीसारखं पिकाचा जर विचार केला तर आपण एका झाडासाठी कमीत कमी 10 किलोपर्यंत आपण शेणखताची शिफारस केलेली आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकांसाठी ही शेणखताची मात्रा ही वेगवेगळी आहे, परंतु हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे सेंद्रिय खतातला की जेणेकरून तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा याचा एक वापर होतो. आता दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो जीवाणू खतांचा. जीवाणू खत ही अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण बघा आतला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण हे भरपूर आहे, परंतु आपल्या जमिनीमध्ये याचं स्थिरीकरण करून आणि तो पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी काही वेगवेगळ्या जीवाणू खतांचा शोध लावलेला आहे. त्यापासून आपण जीवाणू खतं तयार केलेली आहेत आणि याच्यामध्ये काही उदाहरणं देता येईल. याच्यामध्ये एक रायझोबियम नावाचं एक जीवाणू खत आहे, ॲझोटोबॅक्टर नावाचं आहेत, ॲझोस्पिरिलम आहे, ॲसिटोबॅक्टर आहेत, स्फुरद विरघळवणार आहेत. तर अशा पद्धतीने ही वेगवेगळे जीवाणू खतांचा वापर करून आपण आपल्या रासायनिक खतांमध्ये सुद्धा बचत करू शकतो. आता उदाहरणार्थ जर नत्रयुक्त खतांचा जीवाणू खतांचा जर विचार केला तर आपण रायझोबियम हे द्विदलवर्गीय पिकांसाठी वापरू शकतो. द्विदलवर्गीय म्हणजे तुमचं उडीद, मूग, चवळी यासारख्या पिकांसाठी आपण रायझोबियमचे जीवाणू वापरावे. नंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम हे तुमचे तृणवर्गीय पिकांसाठी, म्हणजे उदाहरणार्थ तुमची ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असेल, अशा पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम वापरू शकतो. ॲसिटोबॅक्टर सुद्धा हे एक आहे ऊसासाठी आपण वापरतो. तर याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. आता काही जीवाणू यातले फक्त मुळाच्या भोवती राहून काम करतात, काही मुळांच्या आत राहतात, काही संपूर्ण वनस्पतीच्या शरीरामध्ये राहून त्याचं हे काम करतात, नत्र स्थिर करण्याचं काम करतात. दुसरा याच्यामध्ये प्रकार आहे तो स्फुरद विरघळवणारे जीवाणू. आपल्या जमिनींमध्ये स्फुरदाचं स्थिरीकरण होतं आणि हे स्थिर झालेलं स्फुरद आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम काही जीवाणूंचं हे जीवाणू करतात आणि याला स्फुरद विरघळवणारे जीवाणू आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने ही नत्र स्थिर करणारे जीवाणू असून किंवा स्फुरद विरघळवणारे जीवाणू असून तर यांचा वापर करून आपण रासायनिक खतांच्या मात्रेमध्ये जवळपास 25% बचत आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि म्हणून हा दुसरा जो घटक आहे सेंद्रिय खतांच्या जोडीला जीवाणू खतं, तर हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
1: सर, सध्याचं आपण विचार करतो की आमचे जे शेतकरी बांधव आहेत ते आपल्या शेतातील जे उर्वरित जे पिकांचा जो अवशेष असतो तो जाळून टाकत असतात,
0: बरोबर,
1: तर याचं आपल्या पीक वाढीसाठी काय कसा उपयोग करता येईल? बरं,
0: हो, एक हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा घटक या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सांगता येईल. कारण बघा, आज आपण जर पीक अवशेषांचा विचार केला तर काही टनांनी आपलं शेतामध्ये हा पीक अवशेष हा तयार होत असतो आणि हा पीक अवशेष आपण साधा म्हणजे त्याला काडीच पेटीने म्हणजे जाळून आणि तो नष्ट करत असतो आणि हा नष्ट केल्यामुळे यातला जे काही अन्न घटक आहे ते सुद्धा नष्ट होतात, त्याच्या जोडीला तुमचे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे नष्ट होत असतं. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर ऊसासारख्या पिकामध्ये, केळीसारख्या पिकामध्ये जवळपास ऊसामध्ये तर जवळपास 10 ते 12 टनापर्यंत हे पाचट आपल्याला मिळतं. केळीच्या

0: पिकामध्ये सुद्धा, किळीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. तुमचं खोडाचा भाग आहे, पालाचा भाग आहे, तो सुद्धा आहे. गहू किंवा ज्वारी, बाजरी, मका यांच्यामध्ये सुद्धा भुसाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये निघतं. तर हे सगळं वाया न जाऊ देता आपण आपल्या शेतामध्येच त्याचा वापर केला आणि तो माती आड करून जर आपण त्याचा वापर एक खत म्हणून जर केला तर ही यातली सुद्धा जी अन्न पिकाने अन्नद्रव्याची शोषण केलेली आहेत त्या त्या पिकाने, तर ही सगळे अन्न घटक पुन्हा तुमच्या जमिनीमध्ये ती टाकले जातात आणि यामुळे आपला जो जमिनीची याच्यामध्ये तुमची सुपीकता वाढणार आहे, तुमचं जीवाणूंचं जीवजीवाणूंचं प्रमाण याच्यामध्ये वाढणार आहे आणि जी रासायनिक खताची जी मात्रा आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये कमी करू शकतो.
1: सर नक्कीच आमचे शेतकरी बांधव आगपिडीमुक्त शेत करणारच आहेत. सर अजून एक प्रश्न मला नेहमीच सतावत असतो की हिरोळीची खते या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल?
0: हिरोळीच्या खतांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर आपण जो सेंद्रिय खतांचा विचार केला तर सेंद्रिय स्रोत याच्यामध्ये आपण विचार केला की शेणखत आहे, कंपोस्ट खत, गांडूळ खत ह्या बाबत आपण विचार केला. पण आज एखाद्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला जर स्वतःच्या शेतावर आपण जेवढं आहे तेवढं आपण टाकणार आहोत नक्कीच, परंतु बाहेर विकत घेऊन जर टाकायचं असलं तर मात्र आपल्याला ती परवडणार नाही, आर्थिकदृष्ट्या ती आपल्याला परवडत नाही. आणि म्हणून हिरोळीची खतं हा सर्वसामान्य शेतकऱ्याला अतिशय परवडणारा हा सेंद्रिय स्रोत खतांचा हा एक स्रोत आहे. आता हिरोळीचं खत म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण जी द्विदलवर्गीय पिकं आहे उदाहरणार्थ जर बघितलं तर ताग आहे, दहींचा आहे किंवा तुमची उडीद, मूग, चवळी यासारखी पिकं ही आपण आपल्या शेतामध्ये घ्यायची आहेत आणि फक्त फुलोरा ज्या वेळेला येईल फुलोरा येण्याच्या आत ती आपल्याला जमिनीमध्ये गाडायची आहे. आता या जमिनीमध्ये गाडल्यामुळे काय होतं की यातलं जे बायोमास आहे याचा जो हिरवा जो पालापाचोळा आहे हा सर्व आपण जमिनीमध्ये गाडल्यामुळं आणि ते आणि याला कुजायला वेळ लागत नाही आणि याच्यामध्ये तुमची जमीन सुद्धा जास्त दिवस अडकत नाही. जास्तीत जास्त तुमचा हा 1.5 महिना तुम्हाला पीक वाढीसाठीचा कालावधी लागतो आणि त्यानंतर शेत तयार करण्यासाठी साधारणतः 1 आठवडा, म्हणजे हे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अतिशय तुमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कार्बाचं प्रमाण हे याच्यामध्ये वाढवू शकतात. आता ही हिरोळीची खतं जी आहेत ही आपल्याला घेण्याचे 2 प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे तुम्ही मुख्य पिकाच्या अगोदर सुद्धा हे घेऊ शकतात, पूर्णपणे शेतामध्ये टाकून ती गाडायचं आणि त्यानंतर मुख्य पीक तुमचं हे घ्यायचं. दुसरा प्रकार आहे, आता याच्यामध्ये काय होतं की साधारणतः तुमचे 2 महिने याच्यामध्ये अडकले जातात आणि कधी कधी तुमचा सीझन एखाद्या पिकाचा हा हातातनं निघून जाऊ शकतो आणि म्हणून शेतकरी बांधवांचा कल या पद्धतीकडे कमी असतो. तर दुसरा महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही आंतरपीक म्हणून सुद्धा या पिकांचा वापर करू शकतात, विशेषतः फळवर्गीय झाडांमध्ये. आता आंतरपीक म्हणून जर घेतलं तर तुमची मधली जी जागा आहे ती सुद्धा वाया जात नाही आणि तुम्हाला एक सेंद्रिय खतांचा जो बाकीचा जो नाही खर्च आहे तो कमी करून तुम्ही इथे हिरोळीच्या खतांच्या मार्फत तो याच्यामध्ये तो भागवू शकतात. दुसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा सांगायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत यासारखी सेंद्रिय खतं वापरतात यावेळेला तुम्हाला जो कर्ब तुमच्या जमिनीमध्ये मिळतो, बघा काय होतं की आपला महत्त्वाचा उद्देश आहे जमिनीचा जिवंतपणा वाढवणं. जमिनीचा जिवंतपणा जर वाढवायचा असेल तर त्यासाठी तुमची कुजण्याची क्रिया ही जमिनीमध्ये होणं गरजेचं आहे, बरोबर. आता ज्या वेळेला तुम्ही शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत हे टाकता त्यावेळेला कुजण्याची क्रिया अगोदरच तिची झालेली आहे, म्हणजे ही जी सेंद्रिय खत आहेत ही फक्त तुमचा अन्नद्रव्याचा स्रोत म्हणून तुम्हाला ही उपयोगी पडतात. परंतु ज्या वेळेला तुम्ही हिरवळीचं खत हे तुमच्या जमिनीमध्ये टाकतात तर याची कुजण्याची क्रिया ही तुमच्या जमिनीमध्ये घडते, म्हणजे खऱ्या अर्थाने जे तुमचे सूक्ष्म जीवजीवाणू आहेत यांना विघटन करण्यासाठी चालना मिळते, त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं काम मिळतं आणि यातनंच ती जी एनर्जी आहे ती मिळवतात आणि अशा पद्धतीने जमिनीचा जिवंतपणा हा खऱ्या अर्थाने वाढवला जातो. आणि म्हणून इतर सेंद्रिय स्रोतांचा तर नक्कीच आपल्याला वापर करायचा आहे, परंतु हिरोळीचं खत ही त्या दृष्टीने मी त्याला महत्त्व देतो की खऱ्या अर्थाने जमिनीचा जिवंतपणा वाढवण्याचं काम हे हिरोळीचं पीक करतं. तर ह्या कर्बनत्र गुणोत्तर हा बाकीच्या याच्यामध्ये जास्त असतो त्यामुळे कुजण्याच्या याच्यासाठी त्याला जास्त वेळ लागतो, परंतु हिरोळीच्या पिकांचा कर्बनत्र गुणोत्तर हा 20 पर्यंत असतो, म्हणजे 20 हे कर्बाचं प्रमाण, नत्र हे 1, म्हणजे 1:1 अशा पद्धतीने हा एक गुणोत्तर असतं आणि म्हणून याला कुजण्यासाठी जो वेळ असतो तो कालावधी अतिशय कमी लागतो. आणि म्हणून अशा पद्धतीने सेंद्रिय स्रोतांच्या याच्यामध्ये हिरोळीचं खत हे अतिशय संयुक्तिक आहे आणि सर्वसामान्य शेतकरी याचा वापर करू शकतो आणि जमिनीचं आरोग्य हे खऱ्या अर्थाने जर वाढवायचं असेल तर यासाठी हा हिरोळीच्या खतांचा वापर करणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: जर खत व्यवस्थापन करीत असताना पिकांची फेरपालट का करावी बरं,
0: हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की कधी कधी बऱ्याचदा काय होतं की आपण ज्या पिकाला भाव मिळतो तेच पिकं आपण घेतो आणि दुसरं महत्त्वाचं भाग की एकाच पिकानंतर पीक जो घेण्याचा कधी कधी कल वाढलेला आहे शेतकरी बांधवांमध्ये, तर याच्यामुळे काय होतं की तुमची जी मुळांची जी खोली आहेत ही ती बदलणं आपल्याला गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा आपण कमी खोलीवर जाणारी जर पिकं आपण सुरुवातीला घेतली तर त्यानंतरचं पीक हे तुमचं जास्त खोलीवर मुळं जाणारे अशा पद्धतीचं पीक हे घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं की त्याच रूट झोनमधली त्याच ठराविक भागातली अन्नद्रव्यांचं हे शोषण होतं आणि मग त्या ठिकाणी कदाचित काही कमतरता येते. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा असतो की वनस्पतीची ही एक फिजिओलॉजी आहे, त्याचं एक शरीर क्रियाशास्त्र आहे की त्याला नको असलेले पदार्थ सुद्धा

0: मुळांना वाटाही सोडली जातात. मग ठराविक त्याच भागातली काही अन्नद्रव्यांचं शोषण होतं आणि त्याच भागामध्ये काही नको असलेले अन्नद्रव्य विघातक रसायनं सुद्धा ही त्याच भागामध्ये ही सोडली जातात आणि त्यामुळं कधी कधी आपल्याला पिकाचं उत्पादनामध्ये ही कमी आलेली दिसून येते. आणि म्हणून पिकांची फेरपालट ही त्यासाठी अतिशय गरजेची आहे. आणि पिकांची फेरपालट करताना सुद्धा हा एक महत्त्वाचा भाग आहे की जी द्विदलवर्गीय पिकं आहेत, या द्विदलवर्गीय पिकांचा जर आपण प्रामुख्याने याच्यामध्ये जर वापर केला तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अबाधित राखता येईल आणि अन्नद्रव्यांचं जे शोषण आहे पिकांकडून होणार ते याच्यामध्ये आपल्याला नक्कीच वाढ करता येईल.
1: सर, आपण धुळे जिल्ह्यात राहत असतो की त्यामुळे आपण जास्त करून आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच विचार करीत असतो आणि त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यात जास्त करून कापूस आणि बाजरी या पिकांचा जास्त समावेश असतो. या पिकात खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं?
0: नक्कीच आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपण एक बघणार आहोत शेत बांधवांच्या दृष्टीने. उदाहरणार्थ कापूस पिकासाठी जर आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं, तर याच्यामध्ये आम्ही ज्या शिफारसी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आम्ही ज्या शिफारसी दिलेल्या आहेत तर त्या ही शिफारस मी आज आपल्याला आपण समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की इथे आपण तीन घटकांचं हे सांगड घालणार आहोत. तर पहिला महत्वाचा घटक आहे जीवाणू खत आहे, त्यानंतर शेणखत आहे आणि त्यानंतर रासायनिक खत आहे. आता जीवाणू खतांच्या बाबतीत मध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया आपण याच्यामध्ये करणार आहोत आणि साधारणतः 1 किलो कापूस बियाण्यासाठी 25 ग्रॅम जीवाणू खतांची बीज प्रक्रिया आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण नत्र स्थिर करणारी जीवाणू खतं याच्यामध्ये ॲझोस्पिरिलम आहे, ॲझोटोबॅक्टर याचा वापर करू शकतो, किंवा स्फुरद विरघळवणारे जीवाणू PSV ज्याला आपण म्हणतो तर त्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करता येईल. दुसरा महत्वाचा घटक झाला शेणखत, सेंद्रिय खतं. सेंद्रिय खतांमध्ये आपण शेणखताचा वापर करू शकतो आणि आमच्या विद्यापीठाने याच्यामध्ये शिफारस केलेली आहे की आपल्याला 1 एकरी 10 बैलगाड्या शेणखताचा आपण याच्यामध्ये वापर करायचा आहे. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रासायनिक खत. आता एक रासायनिक खतांमार्फत आपल्याला सर्वसाधारणपणे 1 हेक्टर क्षेत्रासाठी सर्वसाधारणमध्ये 125 किलो नत्र, साधारणतः 62 किलो स्फुरद आणि 62 किलो पालाश द्यायचा आहे. परंतु शेतकरी बांधवांना हेक्टरपेक्षा एकरामध्ये जास्त समजतं आणि म्हणून 50 किलो नत्र एका एकराला द्यायचं आहे, 25 किलो स्फुरद एका एकराला द्यायचं आहे आणि 25 किलो पालाश हा एका एकराला द्यायचा आहे. परंतु तरीसुद्धा आता नत्र स्फुरद पालाशच्या स्वरूपामध्ये सुद्धा बहुतेक जणांना काही लक्षात येणार नाही आणि म्हणून एक शेड्यूल मी त्यांना सांगतो की साधारणतः तुम्हाला खतांच्या स्वरूपामध्ये, आता हे रासायनिक खतांच्या स्वरूपामध्ये, साधारणतः युरिया आपल्या नत्रासाठी आपण युरिया वापरणार आहोत, स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि पालाशसाठी म्युराटा पोटॅश. मात्र लागवडीच्या वेळेला त्यांना एका एकरासाठी 30 किलो युरिया द्यायचा आहे, 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटच्या वापरायचं आहे आणि 1 बॅग म्युराटा पोटॅशची वापरायची 1 एकर क्षेत्रासाठी. आता 1 महिन्याने लागवडीनंतर 1 महिन्यानंतर 40 किलो फक्त युरिया द्यायचा आहे आणि परत त्यानंतर साधारणतः 45 ते 50 दिवसांनी पुन्हा 40 किलोचा हा तिसरा डोस हा युरियाचा द्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकात्मिक खत व्यवस्थापन कापसासाठी जीवाणू खतांची बीज प्रक्रिया आपण करणार आहोत, शेणखत त्याच्यासाठी वापरणार आहोत आणि अशा पद्धतीने हे रासायनिक खतांचं त्याच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जी गरज आहे, उदाहरणार्थ नत्र आपण युरिया आपण 3 विभागामध्ये 3 वेळेला आपण देणार आहोत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युराटा पोटॅश हे आपण लागवडीच्याच वेळेला देणार आहोत. तर अशा पद्धतीने हे एकात्मिक खत व्यवस्थापन अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच जमिनीचं आरोग्यसुद्धा अबाधित राखलं जाईल आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण ही अन्न घटक ही वेगवेगळ्या स्रोतातून देणार देत असल्यामुळं तुमच्या जमिनीचं पण सुपीकता सोबत जीवजंतू जे आहेत तर त्यांच्या वाढीसाठी सुद्धा याचा वापर होणार आहोत आणि त्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळं अन्न घटकांचं स्थिरीकरण न होता पिकांना जास्तीत जास्त त्याचा उपलब्धता होऊन तुमचं पिकाची उत्पादन हे जास्तीत जास्त येणार आहे.
1: सर, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी की सध्या आमचे जे शेतकरी बांधव आहेत जे युरिया देताना की अगदी झाडाच्या वरती किंवा बाजूला फेकून पुढे जातात, बरोबर, या संदर्भात आपण काय सांगाल?
0: नाही, आता याच्यामध्ये ही खते देण्याच्या पद्धतींमध्ये हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे की जी ही रासायनिक खतं आपल्याला द्यायची आहेत तर ही रासायनिक खतं देताना ती माती आड होतील याची काळजीही घेणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेन की आता ज्या वेळेला आपण तुम्ही युरिया हा वरतून देता तर त्यावेळेला ज्या वेळेला त्याला थोडंसं पाणी लागलं की त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, अमोनिया त्याचं रूपांतर होतं आणि तो हवेमध्ये निघून जातो. आणि जर जास्त पाणी दिलं, जास्त पाऊस झाला असेल अशा वेळेला त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि तो पाण्यावाटे वाहून जातो. आणि म्हणून अशा वेळेला युरियासारखी खतं ही नेहमी मातीआड करावी, एक तर ती चळी घेऊन द्यावीत, मग कुठल्याही पद्धतीने द्या पण ती मातीआड होती याची काळजी आपण घ्यावी. आणि जर मातीआड दिली तरच त्याचा उपयोग हा तुमच्या पिकाला होणार आहे, अन्यथा त्याचं वाया जाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त असं आणि तुमचं पिकाला उपलब्ध होण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त 10 ते 15% राहणार आहे. यामुळं आपण ही मातीआड खत देणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: सर, शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना खत व्यवस्थापना संदर्भात काय मार्गदर्शन करा?
0: याच्या शेवटी मी एवढं सांगेन की आपल्याला अधिक उत्पादन तर घ्यायचं आहे, परंतु अधिक उत्पादन घेताना जमिनीचं आरोग्य हे पण अबाधित

0: टाकायचं आणि जास्तीत जास्त उत्पादन पण घ्यायचं आहे. आणि हे शाश्वत शेती उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन करताना फक्त एकाच म्हणजे कुठल्याही टोकाची भूमिका घेऊ नका. म्हणजे फक्त रासायनिक खतापासून आपल्याला जास्तीत जास्त लवकर दृश्य स्वरूपात परिणाम मिळतात म्हणून त्याच्याकडे फक्त हे करू नका. आपल्याला रासायनिक खतांचा वापर करायचाच आहे, परंतु त्याच्या जोडीला आपल्याला सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करायचा आहे. मग सेंद्रिय खतांमध्ये तुम्ही शेणखत घ्या, गांडूळ खताचा वापर करू शकतात किंवा हिरोळीच्या खतांचा वापर करू शकतात. आणि त्याच्या जोडीला नंतर तुम्हाला जीवाणू खतांचा सुद्धा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने ही सांगड आपल्याला ही घालणं गरजेचं आहे. आणि हाच एक महत्त्वाचा उद्देश, ही जर सूत्र त्रिसूत्री जर आपण शेतकरी बांधवांनी जर समजून घेतली तर नक्कीच याच्यामध्ये आपण जमिनीची सुपीकताही वाढवणार आहोत आणि जास्तीत जास्त उत्पादन सुद्धा हे आर्थिकदृष्ट्या घेणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो, विक्रांत भालेराव सर आपल्याकडे आलेत आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावर खत व्यवस्थापनाची तत्वे, गरज आणि महत्त्व या वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं. धुळे आकाशवाणी केंद्राच्या वतीने आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवाच्या वतीने मी आपला आभारी मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण ग्रामीण संवाद या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शाश्वत विकास याविषयी प्राध्यापक विक्रांत भालेराव जशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत ऐकलीत. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस धुळे परिसरात हवामान याप्रमाणे राहील. कमाल तापमान 40° सेल्सिअस इतकं राहील तर किमान तापमान 26° सेल्सिअस इतकं राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 71% इतकी नोंदवण्यात आली तर दुपारी सापेक्ष आर्द्रता 28% इतकी नोंदवण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 22 किलोमीटर वेगाने वाहील. शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आता ऐकूयात. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरास यांनी. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. भाजीपाला पिकांसाठी सल्ला याप्रमाणे. रोपांच्या मुळाभोवती पेंढा, सुका पालापाचोळा किंवा पिकांचा अवशेषांचा थर पसरावा. सेंद्रिय आच्छादनामुळे किंवा मल्चिंगमुळे मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसंच फक्त पहाटे म्हणजेच लवकर सकाळी किंवा संध्याकाळी उशिराच पाणी द्यावे. दुपारच्या वेळी पाणी देणे टाळावे कारण पाणी मुळापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची वाफ होते. शक्य असल्यास रोपांना सावलीची सोय करावी अर्थात शेडनेट किंवा इतर माध्यमांद्वारे सावली द्यावी. शेतकरी बंधूंनो, खरीप नियोजन करताना याप्रमाणे करावं. पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीचे वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. नांगरणी, कुळवणी, जमीन सपाटीकरण आणि बांधबंदिस्ती यासारखी पूर्व मशागतीची कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावीत. पिकांच्या मुळांचा पूर्ण विकास व्हावा आणि माती भुसभुशीत सच्छिद्र व्हावी यासाठी खोल नांगरणी करावी. मागील पिकांचे अवशेष कुजवावेत. तसेच शेतीतील कचरा आणि दगडधुंडे गोळा करून शेत स्वच्छ करावे. माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करावा. खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणाची व्यवस्था करावी. पिकाच्या नियोजनाकरिता निविष्ठांची जुळवाजुळव करावी. शेतकरी बंधूंनो, खरीप पीक पेरणी करत असताना मान्सूनचा 80 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये. खरीप पिकांच्या पेरणीकरिता कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य द्यावे. तसेच आंतरपीक पद्धतीस प्राधान्य द्यावे. पावसाचे अपधवाद्वारे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये या संरक्षित पाण्याचा वापर करावा. पिकांसाठी आवश्यक असलेली जमीन याप्रमाणे. भारी जमिनीत कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांची लावणी करावी. निकड खोलीनुसार मध्यम सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन या प्रकारे पिकांची पेरणी करावी. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीत, तीळ, कारळा, एरंडी या पिकांची लावणी करावी. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकासाठी सल्ला याप्रमाणे. पूर्व मोसमी पावसाच्या सुरुवातीस हुमणी अळी बाहेर निघण्यास सुरुवात करतात. हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी

सहा ते आठ वाजेच्या दरम्यान जास्त दिसून येतो, त्याकरिता एकरी एक प्रकाश साफळा संध्याकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान लावावा। याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत। पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात।

श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि

0: रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले.
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्ज इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGC फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन

0: सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15.

0: आकाशवाणीचं हे धुळे केंद्र रात्रीचे 11:46 होत आहेत. आमची ही तिसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5:53. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.
1: कोई किसी का होई